0: Truth.
1: Truth किती आहे?
0: Truth. डराव जुर.
1: तसं मोठे कसं रे भाई?
0: ते तर भागार आहे.
2: बाच कधी हात?
0: त्यो चाहिँ सरकारी बाटी पनि हुन्छ है फेरि. ट्रुथ कि डियर?
3: ट्रुथ.
0: अनि साथी तेरो नाम बाख्रा कसरी भारे खासमा?
3: हो त
0: बाख्रा. बुझे बुझे.
1: ट्रुथ होइन डेट
0: डेट
1: मर्दा जहिले बुझिस्
3: के दिन यहीँ जा त्यही भन्नु
0: त्यसो भए ऊ त्यो गेट छ नि त्यो गेटबाट जो आउँछ नि फर्स्टमा त्यसलाई तैँले ल्याङ हान्नुपर्छ. अब
1: के आयो भने नि
0: मतलब भएन नि जस्तो के आओ ल्याङ हान्यो भने चाहिँ हान्ने नि बियर इज बियर
1: होइन.
4: ए भगवान केटी परोस्.